0: जाई जुई कोंकणी समिश्र कार्यक्रम
1: सगळ्यांको नमस्कार। आयच्या कार्यक्रमांतू एक कोंकणी ताळमद्दळ ऐकायती, प्रस्तुत करते असा ती मंजुनाथ हेगडे।

0: आतवारी कोंकणी ताळमद्दळ ऐकतो आशिल्ली ती प्रस्तुत केले ती मंजुनाथ हेगडे. आता स्वरचित कोंकणी गीत वाचन करतो असा ती रामचंद्र पै.
1: एक भक्तिगीत आहे. गजमुख तू गणपती तू तू विनायको समस्त जगाक तुंची नायको. गजमुख तू गणपती तू तू विनायको समस्त जगाक तुंची नायको. लंबोदर गिरिजसुत एक दंता प्रप्रथम

यो रे वासुदेवा, यो रे देवा अम्मिल गरा, यो रे वासुदेवा। अम्मा मोनु एक पंता पै तुगिले रागुनी पै, अम्मा मोनु एक पंता पै तुगिले रागुनी पै। सकाणि संजे तू खेळता तुगिल लीला दाकै, द्वारका मथुरा सोणु ऊर रे तू हंगायेवनु, द्वारका मथुरा सोणु ऊर रे तू हंगायेवनु। यो रे देवा अम्मिल गरा, यो रे वासुदेवा।

0: यवनारुची यवनारुची कोंकणेल खाणारुची वरे वा वरे वा वरे वा वरे वा।
1: अतवरी स्वरचित कोंकणी गीत वाचन करतो असले ती रामचंद्र पै। हिच बरोबरी आईचे जाई जुई कार्यक्रम बंद करूया। हाँ नवीन महाले अनुमती मांगता, नमस्कार।

0: छल हैं उनके प्रति समर्पण बनाए रखें और इस तरह से राष्ट्र सेवा में लीन रहें। ये विशेष प्रसारण आप आकाशवाणी के माध्यम से सुन रहे थे। विशेष प्रसारण प्रस्तुतकर्ता प्रमोद कुमार वत्स के साथ स्टूडियो में हमारे साथी हमारे विशेषज्ञ डॉक्टर आशुतोष शर्मा के साथ और एस वाई खान के साथ अपने को कमेंटेटर कौशिक रॉय के साथ मैं नीलम मलकानिया इस विशेष आयोजन की आप सभी को बधाई और शुभकामनाएं देते हुए अब आप सभी से अनुमति लेती हूं। नमस्कार।
1: अभी आप
2: ಭಾರತದ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಗುಜರಾತ್ನ ಸೋಮನಾಥದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಸೋಮನಾಥ ದೇವಾಲಯ ಪುನರ್ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡ 75ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭ ಸೋಮನಾಥ ಪರ್ವ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾಡಿದ ಭಾಷಣದ ನೇರ ಪ್ರಸಾರ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೂ ಮೂಡಿಬಂತು.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವರೇ, ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 6:50. ಈ ಸಲದ ಎಸ್ಡಿಎಂ ಡಾಕ್ಟರ್
2: ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ರಾಹುಲ್ ಬಿಸರಳ್ಳಿ, ಪ್ರಸ್ತುತ ಎಸ್ಡಿಎಂ ವೈದ್ಯಕೀಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಸಂಧಿವಾತ